जी हसमिन, प्रोग्राम रोशन सुबुह में वापसि अची चुका आहियूं ऐं प्रोग्राम जी एफ एम 88 जे नेटवर्क तव्हां ॿुधो पिया। मां जो मेज़बान नेमत अला जुणे जो साईं मुंहिंजा दोस्तनि लाइ हिन हफ़्ते जो अॼु जो जेको सुवालु आहे हिकिड़ो टिपिकल सुवालु आहे ऐं मज़ेदार सुवालु आहे त असांजे मुल्क प्यारे पाकिस्तान में अॼु पेट्रोल जो जेको सरकारी अघु आहे उहो केतिरो आहे फी लीटर जे हवाले सां अव्हांखे सभु बि ॿुधाइणा आहिनि, रुपया बि ॿुधाइणा आहिनि ऐं पैसा बि ॿुधाइणा आहिनि। छो त हर हिकु पेट्रोल पंप ते मुख़्तलिफ़ अघु हूंदो आहे, किथे ॿ रुपया, किथे टे रुपया, किथे रुपयो, हुनजो हिकिड़ो पंहिंजो हूंदो आहे।

हां जी बिल्कुल सही ॻाल्हि आहे. अगरि तव्हां बि तयारु थियणु चाहियो था या फिर तव्हां इहो चाहियो था, कुझु माण्हुनि खे वरी मेकअप खां थोरी एलर्जी हूंदी आहे, मेकअप इस्तेमालु करण खां थोरो जेको आहे न हुननि खे बरो चढ़ंदो आहे. अगरि तव्हां बि चाहियो था त तव्हांजी स्किन जेका हमेशह ग्लोइंग रहे ऐं तव्हांजी स्किन मेकअप फ्री हुजे, यानी कि अगरि तव्हां पाण खे ॾिसो त तव्हांखे महसूसु थिए त पापा मेकअप जी त ज़रूरत ई कोन्हे, असांजी स्किन त वेसे ई ग्लो करे थी. त इहो सभु तॾहिं मुमकिन आहे जॾहिं तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु कंदा. सो डी स्किन ब्यूटी क्रीम जे इस्तेमाल खां फौरन बाद ई तव्हांखे रियलाइज़ थींदो त बाबा असांजी स्किन केतिरी ख़ूबसूरत थींदी वञे पई. चाहे तव्हांजी स्किन जेका काफ़ी रफ थी चुकी आहे, तव्हांजी स्किन काफ़ी ड्राई थी चुकी आहे, या फिर तव्हांखे लॻे थो त बाबा हाणे स्किन जो कमु ॾाढो ख़राब थी चुको आहे, हाणे कुझु करिणो पवंदो, त डी स्किन ब्यूटी क्रीम मार्केट में इन आहे बाबा. मार्केट मां डी स्किन ब्यूटी क्रीम परचेस करे अचो. तव्हांजी स्किन जी जेका हाइड्रेशन आहे न उनखे मुकमल कंदी, तव्हांजी स्किन खे मॉइस्चराइज़ रखंदी, तव्हांजी स्किन खे एक्नी फ्री बणाईंदी, तव्हांजी स्किन खे रिंकल फ्री बणाईंदी ऐं तव्हांजी स्किन खे मुकमल ग्लो ॾेई छॾींदी. त तव्हां इस्तेमालु करणु चाहियो था कोई अछो सुठो प्रोडक्ट त तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम जी चॉइस जेका आहे न सभ खां पहिरियां रखिजो, छो त डी स्किन ब्यूटी क्रीम हिकु मेडिकेटेड फार्मूलो आहे.

मुश्ताक अली लाशारी साहब असांखे ज्वाइन कयो. भलीकार मोहबतूं तव्हांजूं वॾा वॾ. ऐं बाबू लाशारी वेलकम भलीकार.